0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

0: गुड मॉर्निंग छत्रपती संभाजी नगर आरजे अदनान तुमच्या सोबत आहे इन द शो
1: ऑल इज वेल आरजे अदनान का मॉर्निंग शो फ्रेशनेस लाइव रेडियो का फ्लो
0: ऑन एमटीएम 90.8 एफएम आणि आज तो दिवस आहे ज्याचा आपण पूर्ण म्हणजे आठवडाभर ना इंतजार करत असतो, ते म्हणजे वीकेंडचा वार शनिवार. शनिवार म्हणजे कसं एकदम स्ट्रेस लेवल कमी असतं, काही आपल्या आयुष्यात काही टेन्शन नसतं, काहीच नसतं, एकदम रिलॅक्स करण्याचा हा दिवस आहे. तर वीकेंड एन्जॉय करायला आता तुम्ही तयार आहातच आणि या वीकेंडला अजून सुंदर बनवायला मी तुमच्यासोबत आलो आहे, तुमची मॉर्निंग सुद्धा गुड करायला. आय होप की तुमची आज काही ना काही प्लॅन असतील तर ते प्लॅन पूर्ण करा. आणि हो, आपल्या या आयुष्यात ना असे काही मित्र असतात जे ना ऐन मोमेंटला आपले प्लॅन कॅन्सल करत असतात, तर अशा मित्रांपासून थोडं लांब रहा. सो बाय द वे, आज सॅटरडे आणि आजचा थॉट ऑफ द डे आहे महात्मा गांधी यांचा. महात्मा गांधी म्हणतात अहिंसा परमो धर्म. गांधीजी मानते थे की किसी भी समस्या का समाधान हिंसा से नहीं बल्कि प्रेम, सहनशीलता और सत्य से होना चाहिए. तो यही अहिंसा परमो धर्म अपने भी जिंदगी में अपनाइएगा और हर एक समस्या का समाधान ना तो बस हिंसा में मत ढूंढिएगा बल्कि प्रेम और सहनशीलता में ढूंढिएगा. तब जाके देखिएगा कि जिंदगी कितनी गुलजार बनेगी अपनी, क्योंकि जिंदगी गुलजार बनाना है तो अहिंसा को अपनाना पड़ेगा. सो यही थॉट ऑफ द डे के साथ आज के वीकेंड का आगाज करते हैं. और भी आज के शो में बहुत सारी बातें होगी, मुलाकातें होगी और हसीन नगमों का साथ भी होगा. सो बने रहिए मेरे यानी कि आरजे अदनान के साथ इन द शो.

0: अगं रीमा, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
1: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है.
0: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
2: पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. pmsuryaghar.gov.in वर.

सुपर सुपर बात छत्रपती संभाजीनगर अदनान तुमच्या सोबत आहे. आज आहे 1 ऑगस्ट, म्हणजे बघा 7 महिने कंप्लीट झालेत आणि आता आपण 8व्या महिन्यात प्रवेश करतोय. तर ऑगस्ट महिन्यातील आजचा पहिला दिवस आणि आज काय आहे, दिवसाचं महत्व काय, इतिहासात ते आपण जाणून घेऊया. तर सतराशे 1774 मध्ये 1 ऑगस्टला जोसेफ ब्रिस्टल कार्लशीट या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळे केले होते. यानंतर 1876 मध्ये कोलोरॅडो अमेरिकेचे 38वे राज्य बनले होते. 1914 ला पहिले महायुद्ध जर्मनीने रशिया विरुद्ध पुकारले होते. 1994 ला आजच्या दिवसापासून भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली होती. यानंतर 1996 ला कन्नड इंडस्ट्रीतील फेमस अभिनेते निर्माते डॉक्टर राजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला होता. 2001 साली सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली होती आजच्या दिवसापासून. तर यासोबतच आज जन्मदिवस आहे 1899 ला जन्मलेल्या जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू यांचा. 1915 ला जन्म झाला होता कथाकार कादंबरीकार श्री ज जोशी यांचा. आणि यासोबतच 1920 ला जन्म झाला होता आजच्या दिवशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा, वाटेगाव सांगली येथे. अण्णाभाऊ साठे यांनी मराठीमध्ये 30 पेक्षा अधिक कादंबऱ्या, 15 कथासंग्रह, नाटक, प्रवास वर्णन, पोवाडे, लावणी आणि स्क्रीन प्ले लिहिले होते. त्यांच्या फकीरा कादंबरीला 1961 मध्ये राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता. त्यांनी वापरलेली लोककला पोवाडे सामान्य लोकांपर्यंत संदेश पोहोचण्यासाठी वापरली आणि त्यांची लोकप्रियतेची माध्यमे ठरली. भारत सरकारने 2002 मध्ये त्यांना स्मरणार्थ खास टपाल तिकीट जारी केले होते. मॉस्कोतील एका पंतप्रधान ग्रंथालयात त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे आणि 2022 मध्ये त्यांना डॉक्टर एलिट्री डिलीट मानद पदवीने गौरवण्यात आले. जराज अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. तर हे होतं आजच्या दिवसाचं दिनविशेष. अशाच इन्फोटेनमेंट आणि एंटरटेनमेंट सोबत ऐकत रहा आरजे अदनानचा हा शो.

मतदारांनो, एसआयआर 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ऍपवर मागील एसआयआर मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

0: इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 9891-7844.
2: क्या आप ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM University के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और ऑल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डायटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM University, NCT, Gujarat, Sambhajinagar.
3: Cosmetic Technology चा UG आणि PG साठी admission मिळवा. BTEC आणि MTEC Cosmetic Technology साठी MGM University मध्ये Basic and Applied Sciences च्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
4: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
5: Admissions open for 2025-26. MGM University, N6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.

0: master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at NGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry project start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
1: NGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join NGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
2: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
3: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
2: पीजी, एमटेक इन एआय अँड एमएल, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये पीएचडी करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
3: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942 99.

0: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
1: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
0: इथे कोणते

0: कोर्सेस आहेत
1: BBA, BCom, MBA, Finance, HR, Hospital Management, PG Diploma, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरंच काही.
0: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783 89 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.
2: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जपानी शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय,
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
2: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
2: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
4: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना,
5: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
4: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
5: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
4: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.

0: और फिलहाल मौसम में बरसात शुरू है, बारिश का मौसम है और जहां वहां पर देखो तो पानी वगैरह निकलता है। और इसके साथ ना तो इस मौसम में बाहर कुछ ऐसे भी लोग आते हैं जिनसे हमें डर लगता है, दैट्स कॉल्ड स्नेक, मतलब सांप। वो सांप ने जो आपके साथ घूमते हैं, आपके दोस्त होते हैं, वो आस्तीन के सांप की बात नहीं कर रहा हूं, मैं रियलिटी वाले सांप की बात कर रहा हूं। और ये अगर आपके एरिया में आपके घर में दिखे तो आप इनसे कैसे बच सकते हैं और इनको मारना तो बिल्कुल नहीं है, तो किसको कॉल करना है? सर्प मित्राला आपल्याला कॉल करावं लागेल। तर आज आपण अशा एका मित्राला भेटणार आहोत, सर्प मित्र मनोज गायकवाड सर। हॅलो सर, तुमचं स्वागत आहे।
1: नमस्कार सर,
0: कशा सर तुम्ही?
1: आनंदी।
0: तर सर्वात आधी सर तुमच्या बद्दल सांगा आम्हाला।
1: प्रॉपर पिंपळगाव हरेश्वर पाचोरा तालुका, इथून लहानपणापासून माझं घर नदीच्या काठावर असल्यामुळे सतत साप निघत होते, त्यामुळे मी साप मारण्याचं प्रमाण खूप कमी केलं आणि पकडण्याचा आणि वाचवण्याचा एक छंद लागला मला। तर मागील 10-15 वर्षापासून मी साप पकडण्याचं काम करतो, साप पकडायचा आणि निसर्गात सोडायचा।
0: ओके, तर 10-15 वर्षात आतापर्यंत किती पकडले असतील साप?
1: हजारो साप पकडले सर, 10,000 पुढे तर टोटल लागली।
0: क्या बात है, 10,000। आणि पहिल्यांदा कोणता साप पकडला होता, तो अनुभव कसा?
1: पहिले वॉटर स्नेक पकडला होता, नदीच्या किनारे माझं घर असल्यामुळे वॉटर स्नेक आपण त्याला दिवड असं म्हणतो, चकड किलब्यात सतत चावणारा साप आहे, चिडखोर असतो स्वभावाला, बिनविषयी साप आहे पण तो सतत चावत असतो। 2 फुटाचा साप होता, अचानक पाणी नदीचं वाढल्यामुळे त्याला घरात शिरला।
0: ओके,
1: हा, तर काडीच्या सहाय्याने बाहेर काढला, तोंड पकडून सन हेड कॅच केलं।
0: म्हणजे तो पहिला साप होता,
1: पहिला
0: तो बिनविषारी आहे। तर सर्प मित्र मनोज गायकवाड सरांसोबत आपण अजून बोलणारच आहोत, बट थोड्या वेळानंतर, तोपर्यंत स्टे ट्यून।

0: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G. Y. Patrikar College of Computer Science and IT at NGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G. Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
1: NGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join NGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
2: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
3: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
4: पीजी, एमटेक इन एआय अँड एमएल, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये पीएचडी करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
3: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942 99.

0: पवन कर शोर,
1: पवन कर शोर,
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

0: ओके,
1: त्याच्यामध्ये विषारी हा पहिला एक साप आहे त्याला कोबरा म्हणतात मराठीमध्ये, त्या सापाला नाग असं म्हणतात. दुसरा जो साप आहे तो रसल वायपर, त्याला मराठीत घोणस असं म्हणतात. शेतकरी लोक त्या सापाला परड असं म्हणतात. तिसरा तो साप आहे फुरसे, त्याला सॉस्केल वायपर असं म्हणतात. आणि चौथा जो साप आहे मन्यार, त्याला सायलेंट क्लिअर असं म्हणतात.
0: ओके,
1: हे साप पावसाळ्याच्या दिवसामध्ये निघत असतात
0: म्हणजे या सीझन मध्ये. आणि हे कसं ओळखावं सर, कोणता साप कसा आहे तो?
1: जो नाग असतो तो फणा करून तुस्कारा मारत असतो आणि आवाज करून सांगतो की माझ्यापासून दूर जा. घोणस हा जो साप आहे रसल वायपर, त्याला शेतकरी लोक परड म्हणतात. त्या सापाजवळ कधी आणायचा प्रयत्न केला किंवा त्याला धोका दिसला तर तो शिट्टी मारतो, कुक्कर सारखी शिट्टी मारतो. हो, आणि मन्यार जो साप आहे तो पूर्णपणे ब्लॅक आणि त्याच्यावर व्हाईट पट्टे असतात, तो रात्रीच निघत असतो.
0: ओके,
1: आणि तो फुरसे साप आहे तो डोंगरातच निघतो, शहरात निघण्याचं प्रमाण खूप कमी आहे.
0: आणि अजून एक तुम्ही सांगितलं सायलेंट किलर,
1: सायलेंट किलर त्यालाच मन्यार म्हणतो.
0: ओके, मन्यार
1: तो रात्रीच्याच वेळेस निघत असतो, त्याचं मेन खाद्य हे सापच आहे.
0: अच्छा,
1: हा तो चावल्यावर सुद्धा कळत नाही. तो चावल्यावर मच्छर चावल्यासारख्या वेदना होतात आणि ते चावले तेवढी जखमही दिसत नाही.
0: आणि आता शहरी भागात कोणत्या टाईपचे साप जास्त निघतात?
1: शहरामध्ये आता कॉमन ट्रिंकेट स्नेक, त्याला आपण तस्कर असं म्हणतो, धामन आहे, वॉटर स्नेक आहे, त्यानंतर बायपासच्या भागात कोबरा आहे, घोणस आहे, मन्यार आहे. हे सर्व साप पावसाळ्याच्या दिवसात का निघतात याचं मुख्य कारण आहे. मुळात त्यांचा आदिवास आहे तो जंगलाचा आहे, प्लॉटिंगचा आहे. एकाधिक घरा शेजारचा कमी जागा असली त्या बिळामध्ये तो जाऊन बसत असतो. मात्र आता पावसाचं प्रमाण ह्या दोन दिवसात इतकं वाढलंय तर पाण्याने सगळे बिळ भरून गेलेत. त्यांनी त्यांचा तो बिळातून निघून ते त्यांचा मुख्य तो आदिवासी तो चेंज करून त्यांनी आता मानवी वस्तीत येण्यासाठी सुरुवात केली. मानवी वस्तीत ते चावण्यासाठी कधीच येत नाही, ते भक्षकाच्या शोधात आणि त्यांना ती एक चांगली जागा मिळावी, सेफ जागा, त्याच्यामुळे ते मानवी वस्तीत घरामध्ये घुसून जातात. त्यांचा गुणधर्म माणसाला चावण्याचा कधीच नसतो. चुकून पाय पडला तरच तो त्याच्या बचावासाठी दंश करत असतो. मात्र त्याचा विषय मानवासाठी नसतं, त्याच्या पुढच्या भक्षकासाठी असतं.
0: तर मनोज गायकवाड सरांसोबत आपण अजून जाणून घेणार आहोत थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून.

0: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
1: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
0: इथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
1: BBA, BCom, MBA, फायनान्स, HR, हॉस्पिटल मॅनेजमेंट, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरंच काही.
0: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783 89 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.
2: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
2: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जॅपनीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
2: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
4: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना?
5: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
4: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
5: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
4: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.

0: वेलकम टू MGM 90.8 FM RJ अदनान तुमच्या सोबत आहे आणि आज आपण बोलत आहोत सर्प मित्र मनोज गायकवाड सर यांच्या सोबत. सध्या मॉन्सून सीझन आहे तर या सीझन मध्ये साप वेगवेगळ्या ठिकाणी निघत असतात. तर सर आणि बिनविषारी कोणत्या टाइपचे जास्त साप आपल्याकडे आढळतात?
1: बिनविषारी तस्कर साप हा मुख्यतः सिटी मध्ये आढळतो आणि धामन साप.
0: ओके. आणि अजून एक साप आहे ना सर ज्याला आपण शेतकऱ्याचा मित्र एक म्हणतो, तो कोणता
1: साप? हा शेतकऱ्यांचा मित्र का मानला गेला? सर्वच साप शेतकऱ्यांचे मित्र.
0: अच्छा.
1: मुळात साप हा उंदीर खाण्याचं काम करत असतो. वर्षभरात उंदीर एक फिमेल उंदीर 1500 पिल्लांना जन्म देते आणि 1500 पिल्लांना जन्म देणारा हा उंदीर मुळापर्यंत उंदराचं नायनाट करणारा फक्त साप. त्याच्यामुळे साप हा शेतकऱ्यांचा मित्र मानला गेलाय. अन्नधान्याचे नुकसान करणारा हा उंदीर, त्यामुळे साप हा त्याचं भक्षक म्हणून उंदीर खात असतो. त्यामुळे मुळात साप हा शेतकऱ्यांचा मित्र मानला गेलाय.
0: जर कोणाला साप चावला तर आपण फर्स्ट एड म्हणून काय करू शकतो उपाय?
1: प्रथमतः साप चावला तिथे स्वच्छ पाण्याने ती जखम धुवून घ्यावी आणि तिथून 4 बोट वरती आवळ पट्टी बांधावी. तिथे हात फोड होतोय, हृदयाच्या खाली स्थिर हात ठेवावा. न पाणी पिता न जेवण करता सरकारी हॉस्पिटल गाठल्या गेलं पाहिजे. ग्रामीण मध्ये अजूनही गैरसमज आहे, साप चावला तर मिरची खाऊन बघायचा प्रकार चालू आहे. कोणी मंदिरात घेऊन जातं, कोणी मीठ खाऊ घालतं, कोणी लिंबाचा पाला खाऊ घालतं. असे प्रकार केल्याने आपला टाइम वेस्ट जातो, त्यानंतर डॉक्टर वाचवू शकत नाही. पहिले सर्पदंश झाला, आपल्याला वाटतंय 2 टिपके आहेत, साप दिसतच नाही, प्रथम उपचार करायचा आणि सरकारी हॉस्पिटल गाठायचं. ग्रामीण मध्ये प्रथम उपचारासाठी एक पेटी असणं गरजेचे आहे प्रत्येकाच्या शेतात. त्याला फर्स्ट एड बॉक्स असं म्हणतो, प्रेशर बँडेज आपण तो म्हणतो, तो असणं गरजेचे. किंवा सर्पदन झाला, प्रेशर बँडेज नाही, आपल्या खिशात असलेला रुमाल किंवा बनण्याचा पट्टा फाडून तो असा स्थिर असा बांधला गेला पाहिजे. एकदम फिटही नाही, थोडस आवळ आलेला पाहिजे हातावर, असा स्थिर हात ठेवायचा. पायाला कधी चावला असेल तर शेतात चावलेला असेल तर बंधाऱ्यापर्यंतच पाहिजे झालं त्याचं, जेणेकरून जास्ती मुवमेंट पायाची झाली नाही पाहिजे, रक्त सराव झाला नाही पाहिजे. तेवढी तिथे चावला आहे तेवढी जखम स्वच्छ पाण्याने धुणे खूप गरजेचे आहे.
0: आणि किती वेळानंतर आपण उपचार घेऊ शकतो, म्हणजे किती टाइम लागतो?
1: 2 तासाच्या आत आपण हॉस्पिटल पर्यंत पोहोचलं पाहिजे.
0: सो आपल्या गप्पा अशा सुरू राहणार आहेत, अजून भरपूर आपण बोलूयात, बट छोट्याचा ब्रेक नंतर. तेपर्यंत स्टे ट्यून.
2: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
3: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
4: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 10वी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. त्यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
3: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी.
5: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
6: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
5: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
6: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
5: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.

0: Let's talk about snakes. You're listening MGM 90.8 FM. RJ Adnan, तुमच्या सोबत आहे आणि आज आपल्या सोबत आहे सर्पमित्र मनोज गायकवाड सर. आपल्या घरापर्यंत साप येऊ नये म्हणून आपण काय करू शकतो?
1: प्रथमतः आपल्या घराच्या परिसरात स्वच्छता असणं खूप गरजेचे आहे. त्यानंतर पालापाचोळा घराच्या आसपास होऊ देऊ नये. लाकडांचा ढिगार ठेवायचा नाही. घराच्या आसपास कुठेही काळी कचरा जमा होता कामा नये. घराच्या त्या डोरला खाली गॅप असेल तर तो रात्रीच्या वेळेस बंद करावा. बेसिनच्या खाली जे पॉइंट असतात आपले नळाचे, ते पूर्णपणे जाळीने फिट करून घ्यावेत. साप येऊ नये म्हणून सगळ्यात मोठा मंत्र म्हणजे घरात उंदीर येता कामा नये. उंदीर आणि बेणकाच्या पाठीमागे साप येत असतात. सापाचा गुणधर्म माणसाला चावण्याचा कधीच नसतो. तो त्याच्या भक्षकासाठी आपल्या घरात प्रवेश करतो. त्याच्यामुळे घराच्या आसपास साफसफाई असावी, उंदरांचा वावर नसावा. बेंडूक आला तर सुपलीत घेऊन बाहेर टाकावं.
0: तोपर्यंत शहरात किती घटना घडल्या त्या पावसाळ्यात?
1: पावसाळ्यात शहराच्या लगभग ग्रामीण मधून रोज सरकारी हॉस्पिटल घाटी रुग्णालयामध्ये 20 ते 25 पेशंट सापांचे पकडण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्यावर चुकून पाय पडला अशा घटना होतात. तर शेतकऱ्यांसाठी आपण एक चांगला मेसेज देऊ की काम करत असताना गम शूज किंवा शूजचा वापर करावा. कारण की शेतात चिखलामध्ये पाय पसत असताना ते घालत नाहीत शूज वगैरे. तर सर्वांना एक विनंती की कंपल्सरी पायात गम शूज घालावा.
0: जर कुठे साप आढळला तर तुम्हाला आम्ही कसं कॉन्टॅक्ट करू शकतो?
1: कॉल केला तरी चालेल. 83 90 14 97 61. संभाजीनगर शहरात कुठेही साप असला तर जवळपासच्या सर्पमित्रांना कॉन्टॅक्ट करून आम्ही लगेच ट्रान्सफर करत असतो किंवा जवळ असला तर मी स्वतः जातो.
0: 100 वरचा प्रश्न सर, की तुम्ही लिसनर्सला काय मेसेज देणार?
1: सर्वांना एकच संदेश आहे की साप कोणी मारू नका. साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. साप वाचवणं काळाची गरज आहे. सापापासून, सापाच्या विषापासून साप हा जीवन संजीवनी कसा झालाय. सापाचं विष हे विविध क्षेत्रामध्ये काम येतं. कॅन्सर सारख्या आजारावर विष काम येतं. साप चावल्याच्या नंतर ते सर्प प्रतिविष आहे. ते सापाच्या विषापासूनच आपण ते सर्प प्रतिविष अँटीस्नेक ते बनवत असतो. त्याच्यामुळे साप हा वाचवणं खूप गरजेचं आहे. साप काळाची वाचवणं काळाची गरज आहे.
0: धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू सर.

0: आपल्या इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप,
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 71 78 44.
2: क्या आप ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM यूनिवर्सिटी के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और अल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डाइटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM यूनिवर्सिटी, NCT, छत्रपती संभाजीनगर.
3: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM यूनिवर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
4: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
5: Admissions open for 2025-26. MGM University, N6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 950-308.

0: master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at NGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
1: NGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join NGM University, IHM. For admission, contact now at 87930-475-44 or visit mgmu.ac.in.
2: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
3: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
4: पीजी, एमटेक इन एआय अँड एमएल, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये पीएचडी करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
3: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942 9.

0: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
1: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
0: तिथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
1: BBA, BCom, MBA, Finance, HR, हॉस्पिटल मॅनेजमेंट, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरंच काही.
0: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783 89 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.
2: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
2: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
2: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
4: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना?
5: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
4: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशन चे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
5: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
4: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.

0: up.
1: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
2: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
3: बारावी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि पदवीनंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. त्यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
2: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी.
4: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
5: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
4: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
5: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
6: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

0: आता इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 78 44.
2: क्या ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM यूनिवर्सिटी के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और अल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डायटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM University, NCT, छत्रपति संभाजीनगर.
3: कॉस्मेटिक टेक्नोलॉजी च्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नोलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस च्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
4: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
5: Admissions open for 2025-26. MGM University, N6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.

0: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at NGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry project star. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 9371174254.
1: NGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join NGM University, IHM. For admission, contact now at 8793047544 or visit mgmu.ac.in.
2: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
3: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
2: पीजी, एमटेक इन एआय अँड एमएल, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये पीएचडी करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
3: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942.

0: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
1: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
0: तिथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
1: BBA, BCom, MBA, फायनान्स, HR, हॉस्पिटल मॅनेजमेंट, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरंच काही.
0: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783 89 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.
2: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
2: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
2: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
4: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना?
5: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटो

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
2: बारावी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि पदवीनंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. त्यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
1: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी. तुम्हाला विजिट mgmu.ac.in.
3: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
4: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
3: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डायरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
4: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
3: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट डब्ल्यू डब्ल्यू

0: आपल्या इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री विजिट आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 44.
2: क्या आप ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM यूनिवर्सिटी के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और अल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डाइटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM यूनिवर्सिटी, NCT, छत्रपती संभाजीनगर.
3: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस च्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
4: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
5: Admissions open for 2025-26. MGM University, N6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.

0: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one bright decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honors, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
1: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
2: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
3: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
4: पीजी, एमटेक इन एआय अँड एमएल, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये पीएचडी करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
3: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942 99.

0: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
1: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
0: तिथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
1: BBA, BCom, MBA, फायनान्स, HR, हॉस्पिटल मॅनेजमेंट, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरंच काही.
0: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783891 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.
2: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जपानी शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
2: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
2: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
4: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना?
5: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
4: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
5: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
4: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.

0: बाज बने।
1: दिल तो पागल है, दिल दीवाना है।
0: MGM 90.8 FM सुने, बातें हो

0: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
2: बारावी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि पदवीनंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. या सोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
1: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी.
3: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
4: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
3: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
4: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
3: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 or 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी।
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची।
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात।
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455।

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 9891-78-44.
2: क्या आप ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM यूनिवर्सिटी के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और अल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डाइटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल 7620322186 और 7017080546. MGM यूनिवर्सिटी, NCC, छत्रपती संभाजी नगर.
3: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी च्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM यूनिवर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस च्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
4: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
5: Admissions open for 2025-26. MGM University, N6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.

0: not Sunday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Pathikar College of Computer Science and IT at NGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry project start. Admissions open for Dr. G.Y. Pathikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 9371174254.
1: NGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join NGM University, IHM. For admission, contact now at 8793047544 or visit mgmu.ac.in.
2: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
3: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
2: पीजी, एमटेक इन एआय अँड एमएल, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये पीएचडी करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
3: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942 9.

0: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
1: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
0: इथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
1: BBA, BCom, MBA, फायनान्स, HR, हॉस्पिटल मॅनेजमेंट, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरंच काही.
0: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783 89 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.
2: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जपानी शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
2: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
2: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
4: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना?
5: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
4: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
5: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
4: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877

0: dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology, so MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
2: बारावी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि पदवी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. त्यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
1: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी. Visit mgmu.ac.in.
3: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
4: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
3: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
4: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
3: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट डब्ल्यू

0: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one bright decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at NGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 9371174254.
1: NGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join NGM University, IHM. For admission, contact now at 8793047544 or visit mgmu.ac.in.
2: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
3: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
4: पीजी, एमटेक इन एआय अँड एमएल, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये पीएचडी करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
3: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942 99.

0: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
1: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
0: तिथे कोणते

0: मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय,
1: तर मग एमजीएम युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
0: अवेलेबल कोर्सेस बीए ऑनर्स इन इंग्लिश, एमए इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, पीजी डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
1: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
2: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना,
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
2: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला, आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
3: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
2: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंट अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.

0: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one bright decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at NGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry project star. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
1: NGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join NGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
2: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
3: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
4: पीजी, एमटेक इन एआय अँड एमएल, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये पीएचडी करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
3: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942. 9.

0: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
1: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
0: तिथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
1: BBA, BCom, MBA, फायनान्स, HR.

0: इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
1: अवेलेबल कोर्सेस बीए ऑनर्स इन इंग्लिश, एमए इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, पीजी डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
0: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mcmu.ac.in
1: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
2: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
2: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशन चे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
3: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
2: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
4: 10 9 8 7 6 5

0: your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology, so MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
2: बारावी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि पदवी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. त्यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
1: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी.
3: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
4: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
3: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप.
4: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्याचा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
3: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.

0: और फिलहाल मौसम में बरसात शुरू है, बारिश का मौसम है और जहां वहां पर देखो तो पानी वगैरह निकलता है। और इसके साथ ना तो इस मौसम में बाहर कुछ ऐसे भी लोग आते हैं जिनसे हमें डर लगता है, दैट्स कॉल्ड स्नेक, मतलब सांप। वो सांप ने जो आपके साथ घूमते हैं, आपके दोस्त होते हैं, वो आस्तीन के सांप की बात नहीं कर रहा हूं, मैं रियलिटी वाले सांप की बात कर रहा हूं। और ये अगर आपके एरिया में, आपके घर में दिखे तो आप इनसे कैसे बच सकते हैं और इनको मारना तो बिल्कुल नहीं है। तो किसको कॉल करना है, सर्प मित्र ने आपको कॉल करा लगे। तर आज अपन अशा एका मित्राला भेटणार आहोत, सर्प मित्र मनोज गायकवाड सर। हॅलो सर, तुमचं स्वागत आहे।
1: नमस्कार सर,
0: कशा सर तुम्ही?
1: आनंदी।
0: तर सर्वात आधी सर तुमच्या बद्दल सांगा आम्हाला।
1: प्रॉपर पिंपळगाव आहे सर, पाचोरा तालुका आहे। इथून लहानपणापासून माझं घर नदीच्या काठावर असल्यामुळे सतत साप निघत होते, त्यामुळे मी साप मारण्याचं प्रमाण खूप कमी केलं आणि पकडण्याचा आणि वाचवण्याचा एक छंद लागला मला। त्या मागील 10 ते 15 वर्षापासून मी साप पकडण्याचं काम करतो, साप पकडायचा आणि निसर्ग सोडायचा।
0: ओके, तर 10-15 वर्षात आतापर्यंत किती पकडले असतील साप?
1: हजारो साप पकडले सर, 10,000 पुढे तर टोटल लागली।
0: क्या बात है, 10,000। आणि पहिल्यांदा कोणता साप पकडला होता, तो अनुभव कसा?
1: पहिले वॉटर स्नेक पकडला होता, नदीच्या किनारी माझं घर असल्यामुळे वॉटर स्नेक, आपण त्याला दिवड असं म्हणतो, चकड किलब्यात सतत चावणारा साप आहे, चिडखोर असतो स्वभावाला, बिनविषयी साप आहे पण तो सतत चावत असतो। 2 फुटाचा साप होता, अचानक पाणी नदीचं वाढल्यामुळे त्याला घरात शिरला।
0: ओके,
1: हा, तो काडीच्या सहाय्याने बाहेर काढला, तोंड पकडून सन हेड कॅच केलं।
0: ओके, म्हणजे तो पहिला साप होता,
1: पहिला साप
0: बिनविषारी आहे। तर सर्प मित्र मनोज गायकवाड सरांसोबत आपण अजून बोलणारच आहोत, बट थोड्या वेळानंतर। तोपर्यंत स्टे ट्यून।

0: नव्हे इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 78 44.
2: क्या आप ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM University के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और also MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डाइटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM University NCT छत्रपति संभाजीनगर.
3: कॉस्मेटिक टेक्नोलॉजी या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नोलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
4: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
5: ऍडमिशन्स ओपन

0: सध्या पावसाळा सुरू आहे आणि या सीझन मध्ये साप खूप निघत असतात हे आपण नोटीस केलं असेल. तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM RJ अदनान तुमच्या सोबत आहे आणि आज आपण याबद्दलच बोलत आहोत. आपल्या सोबत आहेत सर्प मित्र मनोज गायकवाड सर. अजूनही लोकांना कळत नाही की विषारी साप कोणते बिनविषारी कोणते, तर हे आपण कसं ओळखावं आणि कोणते साप विषारी असतात?
1: साप म्हटलं तर बिनविषारी साप हे हजारो आहे, विषारी साप हे बोटावर मोजणे इतकेच आहे.
0: ओके,
1: त्याच्यामध्ये विषारी हा पहिला एक साप आहे त्याला कोबरा म्हणतात, मराठीमध्ये त्या सापाला नाग असं म्हणतात. दुसरा जो साप आहे तो रसल वायपर, त्याला मराठीत घोणस असं म्हणतात. शेतकरी लोक त्या सापाला परड असं म्हणतात. तिसरा तो साप आहे फुरसे, त्याला सॉस्केल वायपर असं म्हणतात. आणि चौथा जो साप आहे मनियार, त्याला सायलेंट क्लिअर असं म्हणतात.
0: ओके,
1: हे साप पावसाळ्याच्या दिवसामध्ये निघत असतात
0: म्हणजे या सीझन मध्ये. आणि हे कसं ओळखावं सर कोणता साप कसा आहे?
1: जो नाग असतो तो फणा करून फुसकारा मारत असतो आणि आवाज करून सांगतो की माझ्यापासून दूर जा. घोणस हा जो साप आहे रसल वायपर, त्याला शेतकरी लोक परड म्हणतात. त्या सापाजवळ कधी आणायचा प्रयत्न केला किंवा त्याला धोका दिसला तर तो शिट्टी मारतो, कुक्कर सारखी शिट्टी मारतो. हो, आणि मन्यार जो साप आहे तो पूर्णपणे ब्लॅक आणि त्याच्यावर व्हाईट पट्टे असतात, तो रात्रीच निघत असतो.
0: ओके,
1: आणि तो फुरसे साप आहे तो डोंगरातच निघतो, शहरात निघण्याचं प्रमाण खूप कमी आहे.
0: आणि अजून एक तुम्ही सांगितलं सायलेंट किलर,
1: सायलेंट किलर त्यालाच मन्यार म्हणतो.
0: ओके, मन्यार
1: तो रात्रीच्याच वेळेस निघत असतो, त्याचं मेन खाद्य हे सापच आहे.
0: अच्छा,
1: हा तो चावल्यावर सुद्धा कळत नाही. तो चावल्यावर मच्छर चावल्यासारख्या वेदना होतात आणि ते चावले तेवढी जखमही दिसत नाही.
0: आणि आता शहरी भागात कोणत्या टाईपचे साप जास्त निघतात?
1: शहरामध्ये आता कॉमन ट्रिंकेट स्नेक, त्याला आपण तस्कर असं म्हणतो, धामन आहे, वॉटर स्नेक आहे, त्यानंतर बायपासच्या भागात कोबरा आहे, घोणस आहे, मन्यार आहे. हे सर्व साप पावसाळ्याच्या दिवसात का निघतात याचे मुख्य कारण आहे, मुळात त्यांचा आदिवास आहे तो जंगलाचा आहे, प्लॉटिंगचा आहे. एकाधिक घरा शेजारचा कमी जागा असली त्या बिळामध्ये तो जाऊन बसत असतो. मात्र आता पावसाचं प्रमाण या दोन दिवसात इतकं वाढलंय तर पाण्याने सगळे बिळ भरून गेलेत. त्यांनी त्यांचा तो बिळातून निघून ते त्यांचा मुख्य तो आदिवासी तो चेंज करून त्यांनी आता मानवी वस्तीत येण्यासाठी सुरुवात केली. मानवी वस्तीत ते चावण्यासाठी कधीच येत नाही, ते भक्षकाच्या शोधात आणि त्यांना ती एक चांगली जागा मिळावी, सेफ जागा, त्याच्यामुळे ते मानवी वस्तीत घरामध्ये घुसून जातात. त्यांचा गुणधर्म माणसाला चावण्याचा कधीच नसतो, चुकून पाय पडला तरच तो त्याच्या बचावासाठी दंश करत असतो. मात्र त्याचा विषय मानवासाठी नसतं, त्याच्या पुढच्या भक्षकासाठी असतं.
0: तर मनोज गायकवाड सरांसोबत आपण अजून जाणून घेणार आहोत थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून.

0: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one bright decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at NGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 9371174254.
1: NGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join NGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
2: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
3: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
4: पीजी, एमटेक इन एआय अँड एमएल, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये पीएचडी करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
3: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942 9.

0: वेलकम टू MGM 90.8 FM RJ अदनान तुमच्या सोबत आहे आणि आज आपण बोलत आहोत सर्व मित्र मनोज गायकवाड सर यांच्या सोबत. सध्या मान्सून सीझन आहे तर या सीझन मध्ये साप वेगवेगळ्या ठिकाणी निघत असतात. तर सर आणि बिनविषारी कोणत्या टाइपचे जास्त साप आपल्याकडे आढळतात?
1: बिनविषारी तस्कर साप हा मुख्यतः सिटी मध्ये आढळतो आणि धामण साप.
0: ओके, आणि अजून एक साप आहे ना सर ज्याला आपण शेतकऱ्याचा मित्र एक म्हणतो, तो कोणता
1: साप? हा शेतकऱ्यांचा मित्र का मानला गेला? सर्वच साप शेतकऱ्यांचे मित्र.
0: अच्छा,
1: मुळात साप हा उंदीर खाण्याचं काम करत असतो. वर्षभरात उंदीर एक फिमेल उंदीर 1500 पिल्लांना जन्म देते आणि 1500 पिल्लांना जन्म देणारा हा उंदीर मुळापर्यंत उंदराचं नायनाट करणारा फक्त साप. त्याच्यामुळे साप हा शेतकऱ्यांचा मित्र मानला गेलाय. अन्नधान्याचे नुकसान करणारा हा उंदीर, त्यामुळे साप हा त्याचं भक्षक म्हणून उंदीर खात असतो. त्यामुळे मुळात साप हा शेतकऱ्यांचा मित्र मानला गेलाय.
0: जर कोणाला साप चावला तर आपण फर्स्ट एड म्हणून काय करू शकतो उपाय?
1: प्रथमतः साप चावला तिथे स्वच्छ पाण्याने ती जखम धुवून घ्यावी आणि तिथून 4 बोट वरती आवळ पट्टी बांधावी. तिथे हात फोड होतोय, हृदयाच्या खाली स्थिर हात ठेवावा. न पाणी पिता न जेवण करता सरकारी हॉस्पिटल गाठल्या गेलं पाहिजे. ग्रामीण मध्ये अजूनही गैरसमज आहे, साप चावला तर मिरची खाऊन बघायचा प्रकार चालू आहे. कोणी मंदिरात घेऊन जातं, कोणी मीठ खाऊ घालतं, कोणी लिंबाचा पाला खाऊ घालतं. असे प्रकार केल्याने आपला टाइम वेस्ट जातो, त्यानंतर डॉक्टर वाचवू शकत नाही. पहिले सर्पदंश झाला, आपल्याला वाटतंय 2 टिपके आहेत, साप दिसतच नाही, प्रथम उपचार करायचा आणि सरकारी हॉस्पिटल गाठायचं. ग्रामीण मध्ये प्रथम उपचारासाठी एक पेटी असणं गरजेचे प्रत्येकाच्या शेतात, त्याला फर्स्ट एड बॉक्स असं म्हणतो. प्रेशर बँडेज आपण तो म्हणतो, तो असणं गरजेचे. किंवा सर्पदन झाला, प्रेशर बँडेज नाही, आपल्या खिशात असलेला रुमाल किंवा बनानाचा पट्टा फाडून तो असा स्थिर असा बांधला गेला पाहिजे. एकदम फिटही नाही, थोडासा आवळ आला पाहिजे हातावर, असं स्थिर हात ठेवायचा. पायाला कधी चावला असेल तर शेतात चावलेला असेल तर बंधाऱ्यापर्यंतच पाय झालं द्यायचं, जेणेकरून जास्ती मुवमेंट पायाची झाली नाही पाहिजे, रक्त सराव झाला नाही पाहिजे. तेवढी तिथे चावला आहे तेवढी जखम स्वच्छ पाण्याने धुणे खूप गरजेचे आहे.
0: आणि किती वेळानंतर आपण उपचार घेऊ शकतो, म्हणजे किती टाइम लागतो?
1: 2 तासाच्या आत आपण हॉस्पिटल पर्यंत पोहोचलं पाहिजे.
0: सो आपल्या गप्पा अशा सुरू राहणार आहेत, अजून भरपूर आपण बोलूयात, बट छोट्याचा ब्रेक नंतर. तेपर्यंत स्टे ट्यून.

0: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
1: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
0: तिथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
1: BBA, BCom, MBA, फायनान्स, HR, हॉस्पिटल मॅनेजमेंट, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरंच काही.
0: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783891 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.
2: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
2: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
2: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
4: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना?
5: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
4: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
5: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
4: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट MGMU.AC.IN और कॉल 923

0: Let's talk about snacks. You're listening MGM 90.8 FM. RJ Adnan तुमच्या सोबत आहे आणि आज आपल्या सोबत आहेत सर्पमित्र मनोज गायकवाड सर. आपल्या घरापर्यंत साप येऊ नये म्हणून आपण काय करू शकतो?
1: प्रथमतः आपल्या घराच्या परिसरात स्वच्छता असणे खूप गरजेचे आहे. त्यानंतर पालापाचोळा घराच्या आसपास होऊ देऊ नये. लाकडांचा ढिगारा ठेवायचा नाही. घराच्या आसपास कुठेही काळी कचरा जमा होता कामा नये. घराच्या त्या डोरला खाली गॅप असेल तर तो रात्रीच्या वेळेस बंद करावा. बेसिनच्या खाली जे पॉइंट असतात आपले नळाचे ते पूर्णपणे जाळीने फिट करून घ्यावेत. साप येऊ नये म्हणून सगळ्यात मोठा मंत्र म्हणजे घरात उंदीर येता कामा नये. उंदीर आणि बेणकाच्या पाठीमागे साप येतात. सापाचा गुणधर्म माणसाला चावण्याचा कधीच नसतो. तो त्याच्या भक्षकासाठी आपल्या घरात प्रवेश करतो. त्याच्यामुळे घराच्या आसपास साफसफाई असावी. उंदरांचा वावर नसावा. भेंडूक आला तर सुपलीत घेऊन बाहेर टाकावं.
0: तोपर्यंत शहरात किती घटना घडल्या त्या पावसाळ्यात?
1: पावसात शहराच्या लगभग ग्रामीण मधून सरकारी हॉस्पिटल घाटी रुग्णालयामध्ये 20 ते 25 पेशंट सापांचे पकडण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्यावर चुकून पाय पडला अशा घटना होतात. तर शेतकऱ्यांसाठी आपण एक चांगला मेसेज देऊ की काम करत असताना गम शूज किंवा शूजचा वापर करावा. कारण की शेतात चिखलामध्ये पाय पसत असताना ते घालत नाहीत शूज वगैरे. तर सर्वांना एक विनंती आहे की कंपल्सरी पायात गम शूज घालावा.
0: जर कुठे साप आढळला तर तुम्हाला आम्ही कसं कॉन्टॅक्ट करू शकतो?
1: कॉल केला तरी चालेल. 83 90 14 97 61. संभाजीनगर शहरात कुठेही साप असला तर जवळपासच्या सर्पमित्रांना कॉन्टॅक्ट करून आम्ही लगेच ट्रान्सफर करत असतो किंवा जवळ असला तर मी स्वतः जातो.
0: एकशेवरचा प्रश्न सर, की तुम्ही बिझनेसला काय मेसेज देणार?
1: सर्वांना एकच संदेश आहे की साप कोणी मारू नका. साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. साप वाचवणं काळाची गरज आहे. सापापासून सापाच्या विषापासून साप हा जीवन संजीवनी कसा झालाय. सापाचं विष हे विविध क्षेत्रामध्ये काम येतं. कॅन्सर सारख्या आजारावर विष काम येतं. साप चावल्याच्या नंतर ते सर्प प्रतिविष आहे. ते सापाच्या विषापासूनच आपण ते सर्व प्रतिविष अँटीस्नेक नव्हे ते बनवत असतो. त्याच्यामुळे साप हा वाचवणं खूप गरजेचं आहे. साप काळाची वाचवणं काळाची गरज आहे.
0: धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू सर.
2: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA. BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
3: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
4: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि पदवी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. त्यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
3: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी.
5: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
6: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
5: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स.
6: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
5: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट

0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर,
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: जाते तो बाते.

0: इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनियरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनियरिंग, AI ML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन्स, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप्स.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनियरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 44.
2: क्या आप ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM यूनिवर्सिटी के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और अल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डाइटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM यूनिवर्सिटी, इंस्टिट्यूट को छत्रपती संभाजीनगर.
3: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी च्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM यूनिवर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस च्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
4: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
5: Admissions open for 2025-26. MGM University and 6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.

0: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at NGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry project start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 9371174254.
1: NGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join NGM University, IHM. For admission, contact now at 8793047544 or visit mgmu.ac.in.
2: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
3: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
4: पीजी, एमटेक इन एआय अँड एमएल, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये पीएचडी करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
3: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404949.

0: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
1: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
0: तिथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
1: BBA, BCom, MBA, फायनान्स, HR, हॉस्पिटल मॅनेजमेंट, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरंच काही.
0: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783891 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.
2: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जपानी शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
2: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
2: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
4: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना?
5: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
4: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
5: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
4: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.

0: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
2: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि पदवीनंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. त्यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
1: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी. Visit mgmu.ac.in.
3: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
4: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
3: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
4: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
3: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट डब्ल्यू

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: हाँ
1: या चुप रहूं
0: ना
1: दिल में मेरे आज क्या है।